सुप्रभात. एफ एम बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर 25 ज्येष्ठ शके 1948 म्हणजे दिनांक 15 जून 2026 5:58 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही प्रातःकालीन सभा सुरू करीत आहोत मंगलवाद्यानं.

0: सोमवार दिनांक 15 जून म्हणजेच आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय असेल हृदयरोग आणि आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर निकुंज पवार आणि डॉक्टर सूर्यप्रकाश असावा. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा जरूर ऐका लाईव्ह फोन इन कार्यक्रम कॉफी विथ कार्डियन आज सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं. FM बँड 100.6 MHz आकाशवाणीचं नागपूर केंद्राचं हे विविध भारती केंद्र आहे. 8:30 होत आहेत. मराठी गीतांचा कार्यक्रम ऐकूयात गीतगंगा. पण त्यापूर्वी हा संदेश.
1: आपको पता है जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं. बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं.
2: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है.
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
0: गीतगंगा कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. रूप पाहता लोचनी या चित्रपटातलं हे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत ऐकूयात. गीतरचना आहे शांता शेळके यांची. संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, FM बँड 100.6 MHz. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का?

आशा भोसले आणि मन्ना डे यांच्या युगलस्वरात हिराकांत कलगुटकर यांची ही गीतरचना आपण ऐकलीत. अविनाश व्यास यांनी संगीतबद्ध केली होती नंदादीप या चित्रपटासाठी. यानंतर ऐकूयात कुंदा बुकिल यांच्या आवाजात मधुकर जोशी यांची ही गीतरचना. संगीतकार अनिल मोहिले.

पूर्वापुली लोकशाही बंधुत्वाने नांदू दीन दुबळ्या बंधु जनांना आपला हात देऊ या गड्यांनो आज

0: गड्यांनो आज सारे मायभूते गीत गाव. या गड्यांनो आज सारे मायभूते गीत गाव.
1: सलील कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं भागवत बनसोड यांचं. संगीतबद्ध केलं होतं दीपक काणे यांनी. मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून एफ एम बँड 100.6 MHz. ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात ग दी माडगुळकर यांची गीतरचना. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केली आहे गुरुकिल्ली या चित्रपटासाठी.

राधा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत होतं सुधीर मोघे यांचं, संगीतबद्ध केलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. यानंतर ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांची ही गीतरचना, संगीतकार विश्वनाथ मोरे.

0: सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हार्डीकर यांच्या युगलस्वरात धूमधडाका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीतकार अनिल अरुण. या गीताबरोबरच आजचा गीतगंगा हा कार्यक्रम आता संपत आहोत. आकाशवाणी नागपूरचं हे आहे विविध भारती केंद्र, एफ एम बँड 100.6 MHz. आमचा यानंतरचा कार्यक्रम आमच्या मुंबई केंद्रावरून, पण त्यापूर्वी काही संदेश.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: वाह, अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
4: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
5: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
6: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं. 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार.
7: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है.
6: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
8: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्यघर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
7: 1 दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
8: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
9: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
7: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
9: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
10: जय हिंद. तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो. आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे. पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत. भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही.
7: हमें गर्व है कि पिछले 1 दशक में हमारी सेना है तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही.
10: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची. तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
7: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
10: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत प्रोग्राम यहीं संपन्न करते हैं। आकाशवाणी नागपुर का ये है विविध भारती केंद्र। लीजिए सुनिए मुख्य समाचार मराठी में।
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यात अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे। बेकायदेशीर पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीपिकाचं मोठं नुकसान झालंय। या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याकरता राज्य शासनानं एकूण 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केलाय। मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं होणार असून मदतीचं वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली। नागपूर जिल्ह्यात युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी दिली। सध्या 16,576 मेट्रिक टन युरिया आणि 3,158 मेट्रिक टन डीएपी शिल्लक असून बफर साठाही उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता नियोजनबद्ध खरेदी करावी असं आवाहन करण्यात आलंय। राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं नीट यूजी पुनर्परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी केले आहे। संस्थेच्या neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून हे प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील। नीट यूजी पुनर्परीक्षा येत्या 21 जून रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहे। केवळ विदर्भात उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहे। नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यासाठी शाळांनी विशेष तयारी केली आहे। महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल विजयी सुरुवात करत पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला। बर्मिंगहम इथं झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी प्रथम फलंदाजी करत 171 धावांचं लक्ष दिलं। प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ 17व्या षटकात 106 धावांवर सर्वबाद झाला। येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे। राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। अकोला शहरासह जिल्ह्यात काल संध्याकाळी मान्सूननं दमदार हजेरी लावली। सुमारे 1.5 तास झालेल्या मुसळधार पावसानं नागरिकांची धांदल उडाली। आज सकाळी आकाश निरभ्र असून वातावरणात गारवा निर्माण झालाय। या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असून खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळण्याची शक्यता असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।
0: आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र FM 100.6 MHz पर। 11 बज चुके हैं। लीजिए सुनिए हिंदी फिल्मी गीतों की।

0: मुक्त भारत अभियान।
1: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते। जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार।
2: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है। आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं।
0: रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान।
1: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी।
3: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
4: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
4: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
5: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी। ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे। भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे। आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे। यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता तर झालीच आहे, त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे।
4: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है। ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है।
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
6: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो। आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
7: हमें गर्व है कि पिछले एक दशक से हमारी सेना है तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही।
6: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची। तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
4: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
6: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
8: मधुमालती सुनने वाले सभी श्रोताओं का प्रोग्राम में बहुत बहुत स्वागत। आप प्रोग्राम सुन रहे हैं आकाशवाणी नागपुर के विविध भारती केंद्र से, और लीजिए सुनिए आज की मधुमालती का ये पहला गीत, जिसे हमने लिया है सरफरोश फिल्म से, जिसे गाया है रूप कुमार राठौड़, सोनू निगम और साथियों ने। गीत लिखा इस्टार अंसारी ने है और संगीत जतिन ललित।

0: समाचार मराठी में
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहे. ब्रातिस्लावा इथं दाखल होताच मोदी यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदी आज स्लोवाकियाचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांशी महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विक्रम नोंदवला आहे. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलंय. खरीप हंगाम 2026 साठी राज्य शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असल्यानं या योजनेत महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं असून किमान 30% लाभ महिला लाभार्थ्यांना देण्याचं नियोजन आहे. योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या मोहिमेत प्रत्येक नागरिकांनं राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केलंय. या मोहिमेच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. प्रत्येक गावानं, प्रत्येक शेतकऱ्यानं या मोहिमेत सहभाग घ्यावा. पर्यावरण वाचवायचं असेल तर शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणायचा असेल तर जलसंधारणाशिवाय पर्याय नाही असं राठोड यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलंय. या कार्डशिवाय सवलतीचा लाभ मिळणार नाही असं प्रशासनानं स्पष्ट केलंय. आतापर्यंत सुमारे 51 लाख प्रवाशांनी नोंदणी केली असून 25 लाखांना कार्ड वितरित करण्यात आलंय. राज्यभरात 4,000 अधिक केंद्रांवर कार्ड वितरण सुरू आहे. अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर रात्रीच्या विमानसेवेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधांची उभारणी पूर्ण झाली असून त्यांची यशस्वी चाचणी देखील पार पडली आहे. डॉपलर व्हीएचएफ ओमनी डायरेक्शनल रेंज यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून धावपट्टीवरील प्रकाश योजनाही सज्ज झाली आहे. त्यामुळे विमानांच्या सुरक्षित उड्डाण आणि अवतरणासाठी अत्यावश्यक असलेली प्रमुख तांत्रिक व्यवस्था उपलब्ध झाली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: आपने ट्यून किया है आकाशवाणी नागपुर का विविध भारती केंद्र. हमारा अगला प्रोग्राम सुनिए हमारे मुंबई केंद्र से बस कुछ ही पलों में.
2: यह है विविध भारती राष्ट्रीय सेवा. दोपहर के 12 बजने को है. थोड़ी ही देर में आप सुनेंगे समाचार.

0: आणि उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. आता सविस्तर बातम्या. राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे. आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकूण 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक देखील मांडलं जाणार आहे. 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार असल्याची माहिती केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. दिल्ली इथं आज झालेल्या योग दिनाच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निरोगी वृद्धत्वासाठी योग ही या वर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली. योग केवळ भारताचा सांस्कृतिक वारसा न राहता आरोग्य आणि कल्याणासाठीची एक सामायिक जागतिक चळवळ बनला असल्याचं त्यांनी नमूद केलं. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलंय. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारनं देशातल्या मध्यमवर्गीयांना आर्थिक सुरक्षा, उत्तम सुविधा आणि नवीन संधी देऊन सक्षम करण्यासाठी व्यापक बदल केले असल्याचं भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी म्हटलंय. समाज माध्यमावरील संदेशात त्यांनी सरकारच्या विविध धोरणांचा उल्लेख केला. यात प्राप्तीकर सुधारणांद्वारे कर सवलत आणि GST द्वारे कर प्रणालीत पारदर्शकता यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत योजना यासारख्या उपक्रमांमुळे सरकारनं मध्यमवर्गीय ग्राहकांना सक्षम केला आहे. हा वर्ग आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनांना गती देण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं नबीन यांनी नमूद केलं. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होतो आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीची स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार या विभागात यावर्षी 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. यावर्षी मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले. मिफमध्ये यंदा प्रथमच AI सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. कामगार कायद्यांच्या नव्या 4 संहितांच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महाराष्ट्रातील नियमांचा मसुदा प्रसिद्ध केलाय. हा मसुदा महाकामगार विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून उद्योग क्षेत्र, कामगार संघटना, कर्मचारी आणि नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलंय. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात किंवा ईमेलद्वारे सूचना पाठवता येणार आहे अशी माहिती कामगार विभागानं दिली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहे. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या NTA च्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा

या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू होतील. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत सौरपंपाशी संबंधित तांत्रिक अडचणींचं त्वरित निराकरण करण्यासाठी महावितरणतर्फे विशेष तक्रार निवारण मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय. हे मेळावे 16, 23 आणि 30 जून रोजी नागपूर ग्रामीण मंडळातील विविध उपविभागांमध्ये होणार आहे. या शिबिरांमध्ये नादुरुस्त पंप, सौर पॅनलचे नुकसान, वेंडरशी संबंधित समस्या आणि तक्रार नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह मेळाव्यांना उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलंय. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात स्वेच्छा रक्तदानाबाबत जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. विभागीय रेल्वे रुग्णालयासह जुन्नारदेव, आमला, वरोरा आणि वर्धा इथं आरोग्य केंद्रांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदानाचं महत्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केलं. या उपक्रमांमध्ये 175 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरक्षित रक्त जीवन वाचवते हा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी स्वेच्छा रक्तदानात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं. बुलडाणा जिल्हा रुग्णालय आणि राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक रक्तदाता दिनानिमित्त काल प्रभात फेरीसह विविध जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी 50 अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या आदर्श रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. अमरावती परतवाडा राज्य महामार्गावरील शेकडो वृक्षांना जाणीवपूर्वक आग लावून नष्ट केलं जात असल्याचा गंभीर आरोप वृक्षप्रेमी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी केलाय. वृक्षतोडीवर उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असतानाही काही घटकांकडून वृक्षांच्या बुंध्यांना आग लावून त्यांचा नाश केला जात असल्याची चर्चा आहे. महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाई करून उर्वरित वृक्षांकडे संरक्षण करण्याची मागणी करण्यात येत असल्याचं हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. ब्रिटिश सरकारनं मुलांना डिजिटल जगाच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी एक मोठं पाऊल उचललंय. ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी सोमवारी जाहीर केलं की देशात 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. गेमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग सेवांवरही कडक निर्बंध लादले जातील. पंतप्रधान स्टार्मर यांनी बंदी घालण्यात येणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची नावं अद्याप जाहीर केलेली नाही, पण त्यांनी हे स्पष्ट केलंय की हा नियम पुढील वर्षाच्या सुरुवातीला लागू होईल. येत्या काही तासात विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उद्या देखील याच जिल्ह्यांसह वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया इथं वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान अधूनमधून ढगाळ वातावरण असलं तरीही आज आणि उद्या वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अकोल्यात काल पावसानं संध्याकाळी दमदार हजेरी लावली. संपूर्ण शहर काळ्या ढगांनी व्यापलं गेलं आणि त्यानंतर 1.5 तास झालेल्या पावसानं तापमानाची दाहकता कमी झाली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत भरणार. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र एनटीएकडून जारी. आणि उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz. संध्याकाळचे 6:15 आणि 23 सेकंद झालेली आहेत. सादर आहे कार्यक्रम सांजधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशभक्तीगीत आशा भोसले यांच्या स्वरात, ग दि माडगुळकर यांची रचना, संगीतकार दत्ता डावजेकर आणि चित्रपट पाहुरे किती वाट.
1: नागरिकाचा खास

मराठी चित्रपटसृष्टी अक्षरशः गाजवत आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि रुजू स्वभावाने सर्व रसिकांशी प्रेमाने नातं जोडणारं एक आदर्श व्यक्तिमत्व. अनिल अरुण यांच्या संगीतात सजलेलं हे गीत आहे मधुसूदन कालेलकर यांचं. सुरेश वाडकर यांचा स्वर गुपचूप गुपचूप या चित्रपटासाठी. मराठी चित्रपटसृष्टी अक्षरशः गाजवत आपल्या चतुरस्थ अभिनयाने आणि रुजू स्वभावाने सर्व रसिकांशी प्रेमानं नातं जोडणारं एक आदर्श व्यक्तिमत्व. सुरेश वाडकर यांच्या स्वरात मधुसूदन कालेलकर यांची शब्दरचना, अनिल अरुण यांचं संगीत गुपचूप गुपचूप या चित्रपटासाठी.

सखाराम हवालदार ममद्या धनंजय माने खंडोजी फरजंद दिनेश लुकतुके प्रोफेसर धोंड सदुमामा इत्यादी कितीतरी भूमिका केवळ एका कलावंताला डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या गेल्या अशी शंका यावी एवढा या भूमिका अजरामर ठरल्यात. एक एक नाव म्हणजे पूर्ण चित्रपट आठवणारच. याचं सारं श्रेय येते अशोक सराफ यांना. आताच आपण गुपचूप गुपचूप चित्रपटातलं गीत ऐकलं, ते चित्रित होतं कुलदीप पवार यांच्यावर. पण आता आपण ऐकणार आहोत चौकट राजा चित्रपटातलं हे गीत सुधीर मोघे यांचं, आनंद मोडक यांचं संगीत, स्वर दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांचा.

श्रोत्यो, बऱ्याच वर्षापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीला मरगळ आली होती. पण असा एक सुपरस्टार लाभला की ज्याच्या नावाने अभिनय कौशल्याने मराठी चित्रपट रौप्य महोत्सवही होऊ लागले. चक्क 100 चित्रपट व्यावसायिक दृष्टीने प्रचंड यशस्वी झाले. ही संजीवनी देणारे आणि 50 वर्ष रसिकांवर अधिराज्य गाजवणारे सम्राट अशोक सराफ. अशी ही बनवाबनवी. या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं हे गीत आहे, अरुण पौडवाल यांचं संगीत, सुरेश वाडकर आणि अमित कुमार यांचा स्वर.

कळत नकळत या चित्रपटात अशोक सराफ यांनी नाकावरच्या रागाला हे बालमनाला रिझवणारं बालगीत गायलं आणि आपल्यातला गायनकलेचा प्रत्यय देखील दिला. मग सुधीर मोघे यांचीच रचना आपण ऐकूया. आनंद मोळक यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर अशोक सराफ यांचा आणि चित्रपट अर्थातच कळत नकळत.

श्रोते हो शब्द लय नाद या आपल्या जीवनावश्यक गोष्टी जे कधी हसवतात तर कधी रडवतात पण सकारात्मक योग्य वापर केला तर श्रम परिहारी करतात, दुःख पळवतात. आपण आपल्या आयुष्यात अनेक चुका करतो कळत नकळत आणि त्यांचा काहींना पश्चाताप होतो तर काही दुर्लक्ष करून त्या चुका वारंवार करतात. पश्चातापाने दुरावलेली मनं जवळ येतात, अबोला दूर होतो आणि विश्वास निर्माण होतो. लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकरांचं हे भावगीत आहे. संगीतकार श्रीनिवास खळे.

सांजारा आज इथवरच. विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz वर.

0: यह है विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवा देश की सुरीली धड़कन। ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 मेगाहर्ट्ज़ पर। आइए सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: महाराष्ट्रमध्ये आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। महाराष्ट्रमध्ये 2027 जनगणनेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे। या टप्प्यात घर सूचीकरण आणि गृहगणना यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। ही प्रक्रिया 16 मे ते 14 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात राबविण्यात आली। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 2026 पहिल्या पेन्शन अदालतचे आयोजन अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमोल पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले। या अदालतमध्ये निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, कौटुंबिक पेन्शन, वैद्यकीय सुविधा आणि इतर निवृत्तीनंतरच्या लाभांशी संबंधित 33 प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली। विविध विभागांच्या समन्वयातून 31 प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला, तर उर्वरित 2 प्रकरणे प्रक्रियाधीन आहेत। सुमारे 94% प्रकरणे निकाली निघाल्यानं पेन्शन धारकांनी या उपक्रमाचं स्वागत करत रेल्वे प्रशासनाच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केलं। अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ज्या तालुक्यांमध्ये शासकीय वसतिगृहे उपलब्ध नाहीत तेथे या नियमात शिथिलता असली तरी विद्यार्थ्यांनी भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शैक्षणिक सत्र 2026-27 साठी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृह प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया 10 जून पासून सुरू झाली आहे, तर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 15 जुलै आहे। देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। त्या आज नवी दिल्लीत माइंड माइंड समिटमध्ये बोलत होत्या। यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल असं त्या म्हणाल्या। खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल असं त्यांनी सांगितलं। फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत। याशिवाय फ्रान्सनं भारतासह 10 देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे। G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील। याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमी पत्र रात्री 8:42 प्रसारित होईल। नमस्कार।
0: ये विविध भारतीय देश की सुरीली धड़कन राष्ट्रीय प्रसारण सेवा। ध्वनि तरंगों के ताल पर आपने ट्यून किया है विविध भारती का नागपुर केंद्र FM 100.6 मेगाहर्ट्ज़ पर। शाम के 7 बज चुके हैं। कुछ ही पलों में फौजी भाइयों के लिए पेश की जाएगी जयमाला। इंतजार चंद लम्हों का।

वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचं उद्या संसद लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते विकसित भारत युवा संसद उद्घाटन होणार आहे. यंदा युवा वर्गाचा सहभाग अधिक दृढ करण्याच्या अनुषंगानं या कार्यक्रमाच्या आयोजनाची विभागणी 3 प्रगतीशील टप्प्यांच्या स्वरूपात केली गेली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक आज पार पडली. जिल्ह्यात 10वीचे 2928 विद्यार्थी 14 केंद्रांवर तर 12वीचे 2891 विद्यार्थी 10 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव बसस्थानकासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार घंटानाद आणि निदर्शने केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, महागाई भत्ता आणि वेतनवाढीची थकबाकी मिळावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास आगामी 29 जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन पुकारले जाईल असा इशाराही संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. अमरावती विभागात केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत ही सर्वेक्षणे राबविण्यात येणार आहे. आज नागपूर येथे कमाल तापमान 38.8 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.